0: Dear listeners of Shaivam.org, the following is Gangadhara Ashtakam, presented by Dr. M. Gokulakrishna Iyer.
1: Maulav Ganga Shashankav, Karacharanatale Shitalanga Bhujangaha, Vame Bhage Dayardra, Himagiritanaya Chandanam Sarvagatre, Itham Shitam Prabhutam, Tavakanaka Sabha Nathavodham Kvashaktihi, Chitte Nirveda Tapte, Yadi Bhavati Nate Nityavaso Madhiye, Gangam Vari Manohari Murari Charanachyutam, Tripurari Shirashchari Papahari Punatumam, Yodhatte Nijamaya Yaiva Bhuvana Karam Vikaro Jhitaha, Yas Yahu Karuna Katakshavi Bhavau, Svargapa Vargabhidhau, Pratyak Bodha Sukhadvayam Hridisada Pashyanti Yam Yoginaha, Tasmai Shaila Sutanjitar Dhavapushe, Shashvan Namastejase, Kripalalita Vikshanam Smitamanognya Vaktrambujam, Shashanka Kalayo Jvalam Shamita Ghora Tapatrayam, Karotu Kimapispurat Paramasaukhya Sachidvapuhu, Dharadhar Sutabhujo Dvalajitam Maho Mangalam, Shrimat Kshiratarangini Tatagate, Punye Virinchef Pure, Nityam Sannihitam Kilakalayitum, Kshirabhishekadaram, ಶ್ರೀಗಾರುತ್ಮತ ವಲ್ಲಿಕಾ ಸಹಚರಂ ಮಾರ್ಗೇ ಸಹಾಯಂ ನೃಣಾಂ ಶ್ರೀಮತ್ ದೀಕ್ಷಿತ ವಿಪ್ರದೈವತವರಂ ಸಂಚಿಂತಯೇ ಶಂಕರಂ. ಶ್ರೀಮದಪ್ಪಯ್ಯ ದೀಕ್ಷಿತೇಂದ್ರ ರಚಿತಸ್ಯ ಗಂಗಾಧರಾಷ್ಟಕಸ್ಯ ತೃತೀಯ ಶ್ಲೋಕ. ತೃತೀಯ ಶ್ಲೋಕೆ ದ್ವಿತೀಯ ಕಥಾ. ಶ್ಲೋಕಸ್ಯಾಸ್ಯ ತೃತೀಯ ಪಾದೆ ದೈತ್ಯಾನಾಂ ಬಲಪರಾಕ್ರಮವರ್ಧನ ರೂಪಾಂ ಆರ್ತಿಮಾಪದ್ಯಮಾನಸ್ಯ ಸಕಲದೇವ ಶರಣೀಕೃತಸ್ಯ ಭಗವತೋ ನಾರಾಯಣಸ್ಯ ಚ ಆರ್ತಿಹಂತಾರಂ ತಸ್ಯ ವಿಜಯ ಪ್ರಾಪ್ತ್ಯರ್ಥಂ ತಸ್ಮೈ ಸುದರ್ಶನ ಚಕ್ರಂ ದದತಂ ಭಗವಂತಂ ಹರೀಶ್ವರಂ ಸ್ತುವಂತಿ ದೀಕ್ಷಿತೇಂದ್ರಾಃ. ಏವಂ ಭವತಿ ಶ್ಲೋಕಃ. ಮೃತ್ಯುಂ ವಕ್ಷಸಿ ತಾಡಯನ್ ನಿಜಪದ ಧ್ಯಾನೈಕ ಭಕ್ತಂ ಮುನಿಂ ಮಾರ್ಕಂಡೇಯಂ ಅಪಾಲಯತ್ ಕರುಣಯಾ ಲಿಂಗಾದ್ವಿನಿರ್ಗತ್ಯಯಃ. ನೇತ್ರಾಂಭೋಜ ಸಮರ್ಪಣೇನ ಹರಯೇ ಭೀಷ್ಟಂ ರಥಾಂಗಂ ದದೋ ಆರ್ತತ್ರಾಣ ಪರಾಯಣಸ್ಸ ಭಗವಾನ್ ಗಂಗಾಧರೋ ಮೇ ಗತಿಹಿ ಇತಿ. ಅನ್ವಯಃ ಏವಂ ಭವತಿ. ಯಃ ಲಿಂಗಾತ್ ವಿನಿರ್ಗತ್ಯ ಮೃತ್ಯುಂ ವಕ್ಷಸಿ ತಾಡಯನ್ ನಿಜ ಪದಧ್ಯಾನೈಕ ಭಕ್ತಂ ಮುನಿ ಮಾರ್ಕಂಡೇಯಂ ಕರುಣಯಾ ಅಪಾಲಯತ್. ಯಶ್ಚ ನೇತ್ರಾಂಭೋಜ ಸಮರ್ಪಣೇನ ಹರಯೇ ಅಭೀಷ್ಟಂ ರಥಾಂಗಂ ದದೋ ಸಹ ಆರ್ತತ್ರಾಣಪರಾಯಣಃ ಭಗವಾನ್ ಗಂಗಾಧರಃ ಮೇ ಗತಿಹಿ ಇತಿ. ಶಿವಪುರಾಣಾಂತರ್ಗತಾಯಾಃ ಚತುರ್ಥ್ಯಾಃ ಕೋಟಿರುದ್ರಸಂಹಿತಾಯಾಃ ಚತುಸ್ತ್ರಿಂಶತ್ ಪಂಚತ್ರಿಂಶದಧ್ಯಾಯಾಭ್ಯಾಂ ಪ್ರತಿಪಾದಿತಂ ವಿಷ್ಣುನಾ ಸ್ವನೇತ್ರಮುತ್ಪಾಟ್ಯ ಸಹಸ್ರತಮಾಂಭೋಜತ್ವೇನ ತತ್ಸಮರ್ಪಣೇನ ತತ್ತುಷ್ಟಾನ್ಮಹೇಶ್ವರಾತ್ ಸುದರ್ಶನಚಕ್ರಪ್ರಾಪ್ತಿವೃತ್ತಾಂತಂ ಸಂಗೃಹಂತಿ. ಯಃ ನೇತ್ರಾಂಭೋಜ ಸಮರ್ಪಣೇನ ಹರಯೇ ಅಭೀಷ್ಟಂ ರಥಾಂಗಂ ದದೌ ಸಹ ಆರ್ತತ್ರಾಣಪರಾಯಣಃ ಭಗವಾನ್ ಗಂಗಾಧರಃ ಮೇ ಗತಿಹಿ ಇತಿ. ನೇತ್ರಾಂಭೋಜ ಸಮರ್ಪಣೇನ ನೇತ್ರಾಂಭೋಜಸ್ಯ ಪಾಟಿತವಾಮನೇತ್ರಸ್ಯ ಸಮರ್ಪಣೇನ ಹರಯೇ ದೈತ್ಯನಾಶಾರ್ಥಂ ಶರಣಾಗತಾಯ ವಿಷ್ಣವೇ ಅಭೀಷ್ಟಂ ವಾಂಛಿತಂ ರಥಾಂಗಂ ಮನಸ್ತತ್ವಾತ್ಮಕಂ ಸುದರ್ಶನಾಖ್ಯಂ ಚಕ್ರಂ ದದೌ ಸಹ ಆರ್ತತ್ರಾಣಪರಾಯಣಃ ಭಗವಾನ್ ಗಂಗಾಧರಃ ಮೇ ಗತಿಹಿ. ಶ್ರೀ ಶಿವಪುರಾಣೇ ಚತುರ್ಥ್ಯಾಂ ಕೋಟಿರುದ್ರಸಂಹಿತಾಯಾಂ ಸೂತಪೌರಾಣಿಕೇನ ನೈಮಿಷಾರಣ್ಯಸ್ಥೇಭ್ಯಃ ಋಷಿಭ್ಯಃ ಶಿವಾವತಾರಮಾಹಾತ್ಮ್ಯಂ ವಿವಿಧಾಖ್ಯಾನಪುರಸ್ಸರಂ ನಿವೇದಿತಂ. ಹರೀಶ್ವರಸ್ಯ ಲಿಂಗಸ್ಯ ಮಹಿಮಾನಂ ವಿಷ್ಣುನಾ ಕೃತಂ ಶಿವಾರಾಧನಂ ತಸ್ಮಾತ್ ತಸ್ಯ ಸುದರ್ಶನಚಕ್ರ ಪ್ರಾಪ್ತಿಂ ಚ ಪೃಷ್ಟೇ ಸತಿ ನೈಮಿಷಾರಣ್ಯವಾಸಿಭಿರ್ ಮಹರ್ಷಿಭಿಃ ತತ್ ಕಥಾಂ ವಕ್ತುಮಾರೇಭೇ ಸೂತಃ. ಕಸ್ಮಿಂಶ್ಚಿತ್ ಕಾಲೇ ದೈತ್ಯಾನಾಂ ಬಲಪರಾಕ್ರಮವರ್ಧನೇನ ಪೀಡಿತಾಃ ದೇವಾಃ ವಿಷ್ಣುಂ ಶರಣಂ ಪ್ರಾಪುಃ ಇತಿ. ಭಗವಾನ್ ಹರಿಃ ಶರಣಾರ್ಥಮಾಗತಾನ್ ದೇವಾನ್ ವಿಲೋಕ್ಯ ಭಗವಂತಂ ಹರಮೇವ ಚಿಂತಯಾಮಾಸ इत्याह स्मृत्वा शिवपदाम्भोजं विष्णुर्वचनमब्रवीत् इति सकलनिलिम्परक्षणविधौ हरः एव दक्षः इत्याह विष्णुः करिष्यामि च वः कार्यम् आराध्य गिरिशं सुराः बलिष्ठाः शत्रवो ह्येते विजेतव्याः प्रयत्नतः इति इत्युक्तास्ते सुराः सर्वे विष्णुना प्रभविष्णुना मत्वा दैत्यान् हतान् दुष्टान् ययुर्धाम स्वकं स्वकम् इति अथ विष्णुकृतं शिवाराधनं कथयितुं प्रक्रमते विष्णुरप्यमराणां तु जयार्थमभजच्छिवं सर्वामराणामधिपं सर्वसाक्षिणमव्ययं गत्वा कैलासनिकटे तपस्तेपे हरिस्वयं कृत्वा कुण्डं च संस्थाप्य जातवेदसमग्रतः पार्थिवेन विधानेन मन्त्रैर्नानाविधैरपि स्तोत्रैश्चैवाप्यनेकैश्च गिरिशं चाभजन्मुदा कमलैः सरसोजातैः मानसाख्यान् मुनीश्वराः बद्ध्वा चैवासनं तत्र न चचाल हरिस्वयं प्रसादावधि चैवात्र स्थेयं वै सर्वथा मया इत्येवं निश्चयं कृत्वा समानर्च शिवं हरः यदा नैव हरस्तुष्टः बभूव हरये द्विजाः तदा स भगवान् विष्णुः विचारे तत्परो भवत् विचार्यैवं स्वमनसि सेवनं बहुधा कृतं तथापि न हरस्तुष्टः बभूवोऽतिकरः प्रभुः ततस्तु विस्मितो विष्णुः भक्त्या परमयान्वितः सहस्रनामभिः प्रीत्या तुष्टाव परमेश्वरम् इति उत्तरस्मिन्नध्याये विष्णुना कृतं शिवसहस्रनामस्तोत्रमवधेयं तद्धि तेन कृतं शिवप्रपदनं द्योतयति उच्यते पुनरस्मिन्नध्याये प्रत्येकं कमलं तस्मै नाममन्त्रमुदीर्य च पूजयामास वैशम्भुं शरणागतवत्सलं परीक्षार्थं विष्णुभक्तेः तदा वै शङ्करेणः कमलानां सहस्रात्तु हृतमेकं च नीरजं न ज्ञातं विष्णुना तच्च मायाकारणमद्भुतं न्यूनं तच्चापि संज्ञाय तदन्वेषणतत्परः बभ्राम सकलां पृथ्वीं तत्प्रीत्यै सुदृढव्रतः इति एतत्पूजनेनाप्यतुष्टं पार्वतीरमणं ज्ञात्वा हरिः स्वनेत्रमुत्पाट्य समर्पयामास तत्तुष्ट एव हरः आविरासेदित्याह तदप्राप्य विशुद्धात्मा नेत्रमेकमुदाहरत् तं दृष्ट्वा स प्रसन्नोऽभूत् शङ्करः सर्वदुःखः आविर्बभूव तत्रैव जगादवचनं हरिं शिव उवाच प्रसन्नोऽस्मि हरेतुभ्यं वरं ब्रूहि यथेप्सितं मनोभिलषितं दद्मि नादेयं विद्यते तव इति भगवान् विष्णुरुवाच वाच्यं किं मे त्वदग्रे वै ह्यन्तर्यामी त्वमास्थितः तथापि कथ्यते नाथ तव शासनगौरवात् दैत्यैश्च पीडितं विश्वं सुखं नोनः सदाशिव दैत्यान् हन्तुं मम स्वामिन् स्वायुधं न प्रवर्तते किं करोमि क्व गच्छामि नान्यो मे रक्षकः परः अतोऽहं परमेशान् शरणं त्वां समागतः इति तद्भक्त्या परितुष्टः भगवान् सुदर्शनचक्रं दत्त्वा तमन्वग्रहीत् तदनुग्रहेणैव भगवान् हरिः दैत्यान् जिगाय इत्याह इति श्रुत्वा वचो विष्णोः देवदेवो महेश्वरः ददौ तस्मै स्वकं चक्रं तेजोराशिं सुदर्शनं तत्प्राप्य भगवान् विष्णुः दैत्यांस्तान् बलवत्तरान् जघानतेन चक्रेण द्रुतं सर्वान् विनाश्रमं जगत्स्वास्थ्यं परं लेभे बभूव सुखिनः सुराः सुप्रीतस्वायुधं प्राप्य हरिरासीन् महासुखी इति

रुचीनां वैचित्र्याद् ऋजुकुटिलनानापथजुषं निनामेको गम्यस्त्वमशिपयसामर्णव इव महो

सर्वमित्सर्वगुं सर्वमिज्जगज्जगदित्सर्वगुं सर्वमिज्जगत् यज्जगज्जगदिजगदयक्ष्मयक्ष्मञ्ज

आत्मन वदे रामस्य वर्त्मन दिवरिदस्वदेवे स्वाद्यस्य होतर्यज ओदायक्षतनो नपादमदुदे गर्भं भुवनस्य गोपां मत्भाद्य देवो देवेश्वरेपयानाम् ततो नत्पुरे स्वाद्यस्य होतर्यज होतायच्छन्नराजमुन्तम्